तेहो साचा सोहिला साचा घर गाव हो गाव होता सोहिला घर साचा जथा सदा सच त्यावहे सचो त्यावे जा तुद भावे गुरमुख जना बुझावहे एहो सच सबना का खसम है जिस बखसे सो जन पावहे कह नानक सच सोहिला।